नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख, शके 1948 म्हणजेच 17 मे 2026. श्रोते हो, मी संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या प्रसारणसभेत सहर्ष स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत आणि या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारणी सनेर बाजरील मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेली अण्णा यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे नीलकनाथ अभ्यंकर यांनी.

संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची ही भक्तिरचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध के माफ करा यशवंत देव यांची भक्तिरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं प्रभाकर जोगी यांचं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात संत तुकाराम महाराज यांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात.

रघुनाथ शेठ यांनी संगीतबद्ध केलेली, स्वामी कृपालूजी महाराज यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत वाणी जयराम यांच्या स्वरात. आणि श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात रवींद्र भट यांची ही देशभक्तीपर रचना समूह स्वरात, संगीत सुधीर फडके यांचं.

रवींद्र भट यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत समूह स्वरात. आणि श्रोतेहो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 आणि 16 सेकंद झाली आहेत. ऐकत आमच्या आज दिवस

देशभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सगळ्या ठीक 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात उन्हाळ्यात कोंबड्यांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करू। संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं। सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। चित्रपट संगीतापाने कुशकाल सकाळी 6:55 सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सकाळी ठीक 7:40 सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आपण कुशकाल। सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल।

सकाळी 10 वाजता बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत, यामध्ये संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेली श्रेया श्रीकांत शाईवाले या बालमैत्रिणीशी अनघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सकाळी 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही प्रसारित करू. नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग सकाळी ठीक 11 वाजता. सकाळी 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आम्ही प्रसारित करू. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत. सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आज सायंकाळी ठीक 5:30 वाजता. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सायंकाळी 6:05. सायंकाळी 6:10 मैफिल एक असेल गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत सायंकाळी ठीक 6:30 वाजता. सायंकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वाजता लोकनाट्य. आजचा विषय आहे कशी केली की बाईक करणी भाग पहिला. सादर करते माया जाधव. रात्री 7:15 वाजता लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग, यामध्ये रामकृष्ण भजनी मंडळ गावसूद तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गळवणी आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 6:40.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.

0: परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात उन्हाळ्यात कोंबड्यांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. संकलन निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.
2: नमस्कार मंडळी. शेतकरी बंधूंनो, आज आपण उन्हाळ्यात कुक्कुटपालन कसं योग्य पद्धतीनं करता येतं याची माहिती ऐकणार आहोत. मंडळी, उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला, माणसांसोबतच प्राणी पक्ष्यांनाही उष्णतेचा त्रास होतो बरं का. विशेषतः कुक्कुटपालनामध्ये तापमान वाढल्यामुळं कोंबड्यांमध्ये ताण, आहार कमी होणं, अंडी उत्पादन घटणं आणि काही वेळा मृत्यूदर वाढणं असे परिणाम दिसून येतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात कुक्कुटपालनाचं योग्य व्यवस्थापन कसं करावं जेणेकरून आपलं उत्पादन टिकून राहील आणि नुकसान टाळता येईल. मंडळी, उन्हाळ्यात वाढतं तापमान कोंबड्यासाठी तणाव निर्माण करतं, त्यामुळं योग्य व्यवस्थापन केल्यास नुकसान टाळता येतं आणि कोंबड्यांचं उत्पादन टिकवता येतं. मंडळी, कोंबड्यांसाठी योग्य तापमान साधारणत 18 ते 24 सेल्सिअस असतं. तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास कोंबड्यांचा ताण वाढतो. कोंबड्यांच्या शेडमध्ये फॅन, कूलर किंवा फॉगर्स लावावेत. शेडभोवती शेड नेट किंवा झाडांची सावली असावी. शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन असावेत. कसं आहे मंडळी, उन्हाळ्यात कोंबड्या जास्त पाणी पितात, त्यामुळं नेहमी थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवावं लागतं. पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि जीवनसत्व मिसळावीत. पाण्याची भांडी दररोज स्वच्छ ठेवावी, हे खूप अत्यावश्यक आहे. दिवसभरात 2 ते 3 वेळा कोंबड्यांचं पाणी बदलावं, त्यामुळं भांडंही स्वच्छ राहतं आणि पाणीही. कोंबड्यांचं खाद्य व्यवस्थापन करत असताना खरं तर कोंबड्यांना सकाळी लवकर आणि संध्याकाळी खाद्य द्यावं. दुपारच्या वेळेत खाणं कमी होतं, त्यामुळं त्यावेळेत खाद्य टाळावं. खाद्यात काय द्यावं तर प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्वयुक्त संतुलित आहार कोंबड्यांना द्यावा. ओलसर किंवा खराब खाद्य कोंबड्यांना देऊ नये. बऱ्याच वेळा कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची गर्दी होते, तर ही गर्दी टाळणं उन्हाळ्यासाठी खूप गरजेचं आहे. जास्त गर्दीमुळं उष्णता वाढते आणि रोगाचा धोका वाढतो. प्रत्येक कोंबडीला पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी लागेल.
1: उन्हाळ्यात कोंबड्यांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. संकलन निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं.
0: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 1990.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंडस्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठेमध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ, प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ, पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं सहक्षेपित केले. श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात तू सौभाग्यवती हो या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत इकबाल यांचं.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

दुनिया करी सलाम या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रंजना पेठे यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं राम कदम यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: पीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
0: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाले.
0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
6: atmamalikonline.com.
7: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी पुणे इथल्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना सीबीआयनं काल सखोल चौकशीनंतर अटक केली. नीट 2026 च्या वनस्पतीशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्यात त्यांचा

0: सहभाग होता। मांढरे यांनी जीवशास्त्र विषयाचा पेपर लीक केल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। या पेपरफुटी संदर्भात पूर्वीच अटक केलेल्या मनीषा वाघमारे यांच्याबरोबर मांढरे यांनी संपर्क साधत स्वतःच्या निवासस्थानी एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी घेत परीक्षेतले प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। या प्रकरणी अटक केलेले लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्यासह मांढरे यांना न्यायालयानं 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। दरम्यान काही व्यक्तींच्या कथित कृत्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये असं मत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बेल्लाळे यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी याच महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सीबीआयकडून अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेल्लाळे आकाशवाणीशी बोलत होते। लातूर हे शिक्षण क्षेत्रातलं विश्वासार्ह केंद्र असून या प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचा विश्वासही बेल्लाळे यांनी व्यक्त केला। ते म्हणाले,
1: अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर होत असेल तर ते निग्लेक्ट करून सोडत अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष पण देत नाहीये, अशा गोष्टीला आम्ही जास्त महत्व पण देत नाही। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। लातूर पॅटर्न हा निश्चित चांगला आहे, नंबर एक आहे। याच्यासाठी आमच्यासारख्या संस्थेने प्राध्यापकांनी पूर्ण आयुष्य वाहिलेलं आहे आणि हा पॅटर्न निर्माण केलेला आहे, एवढंच मला सांगायचंय।
0: मराठा समाजाची शासनाकडून दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। आंतरवाली सराटी इथं काल मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी बोलताना जरांगे यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, सातारा, कोल्हापूर, हैदराबाद आणि इतर संस्थानांच्या गॅझेटचा अध्यादेश लागू करावा, आंदोलनातले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, तसंच आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्याबाबत अध्यादेश काढावा अशा मागण्या जरांगे यांनी केल्या। खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत। याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ञांनी 28 मे रोजी आंतरवाली सराटीमध्ये जमावं असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे। राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत। यासंदर्भात विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत। राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे। या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक असणार आहे। जनगणना 2027 अंतर्गत गृह्यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला। या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करणार आहेत। नांदेड जिल्ह्यात गृहभेटी देणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत। या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणं आवश्यक आहे। तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही। सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

0: या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळा.

0: गडचिरोली जिल्हा आता पूर्णतः नक्षलमुक्त झाला आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षलवाद्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर 64 लाख रुपये बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि AK-47 SLR तसंच अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या. यापुढेही इतर राज्यातून नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असंही रमेश यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या प्रत्येक महाविद्यालयाला आपलं प्रवेश शुल्क, ट्युशन फी आणि विकास शुल्काची संपूर्ण माहिती महाविद्यालयातल्या सूचना फलकावर तसंच माहिती पुस्तिकेत जाहीर करणं बंधनकारक आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ पंकजा वाघमारे यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पदवी प्रवेशांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व शासकीय तसंच खासगी महाविद्यालयांना त्यांनी कडक आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवणं आणि प्रवेशापूर्वीच शुल्काची स्पष्ट कल्पना देणं हा या निर्णयाचा उद्देश आहे. राज्यातल्या ऐतिहासिक बारवांचं जतन आणि संवर्धन करण्यास पुरातत्व विभागानं प्राधान्य द्यावं, यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. शासनानं स्थापन केलेल्या बारव संवर्धन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. समिती सदस्यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या. बारव परिसरातली अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्याचं नियोजन करावं, तसंच बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारं परिपत्रक जारी करण्याच्या सूचना शेलार यांनी दिल्या. परभणी जिल्ह्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं काल नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महसूल मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. या समाधान शिबिरात विविध 16 विभागांचे स्वतंत्र दालनं उभारण्यात आली होती. बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात हिंगणी गावानजीकच्या सरस्वती तलावात काल दुपारी उभी होडी उलटल्यानं 2 लहान मुलींचा बुडून मृत्यू झाला. मासेमारी व्यवसाय करत असलेल्या एका कुटुंबातली एक महिला आणि 6 मुली या तलावाकडे गेल्या होत्या. मुली पाण्यात खेळत असताना 3 मुली तलावात उभ्या असलेल्या मासेमारीच्या होडीवर बसल्यानंतर ही दुर्घटना घडली. बीड शहरात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरता निवारा बांधकामासाठी 50 लाख रुपये निधी उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली होती. नगरपालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी चौकानजीक पालिकेच्या मालकीच्या जागेत हे निवारा बांधकाम होणार आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीला 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. अंतिम फेरीत सात्विक चिराग जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीसोबत सामना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना दुपारी 3:30 धरमशाला इथं होईल, तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी 7:30 दिल्ली इथं खेळला जाईल. वाढत्या तापमानामुळे नांदेड इथं काल सकाळी एका इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान राज्यात काल अमरावती इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 40.8, परभणी 42.7, बीड 41.5 तर धाराशिव इथं 41 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमानमध्ये दाखल झाला. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मोसमी पाऊस यावर्षी 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर येत्या 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 24 तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 54 सेकंद झाली आहेत.
2: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी कधी मारू शाळेत फेरफटका

0: ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद। दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: श्रोते हो, बालजगत या कार्यक्रमात आज सकाळी ठीक 10 वाजता संस्कृत विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेली श्रेया श्रीकांत शाहीवाले या बालमैत्रिणीशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकू शकाल। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेळीपालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळीपालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळीपालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारही स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळीपालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94 22 56 53 65.
2: शेततळे शेततळे शेततळे. उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
5: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
6: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार श्रोते.
0: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
1: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात. त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचं एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
0: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
1: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंडकोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूचीखंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूचीखंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहित आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जी आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञापर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
0: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
1: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्त्वाचा आहे.

0: सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थांनी आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, त्या हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीने आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगताय तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र

0: प्रतिदत असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून, पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान,
0: हा म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो,
0: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Abhi
1: Abhi Marathi
0: Abhi Ja Marathi
1: Abhi
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं FM 101.3 MHz श्रुती आपण ट्यून केलं आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत

श्रोत्यो भावधारा या कार्यक्रमात आज आपण अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची काही गीतं आपण ऐकणार आहोत.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेहो, आज सकाळी ठीक 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आकाशवाणी केंद्र नागपूर. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं, शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोते हो, सुगम संगीत या कार्यक्रमात आज आपण शांताराम नांदगावकर यांची काही गीतं आपण ऐकलीत. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.

श्रोते हो लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर। कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात एक दूजे के लिए या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारल्याल यांचं।

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

फकीरा या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 8:30 प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रानं आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. निर्मिती आकाशवाणी केंद्र नागपूर. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत

0: असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% ~60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील, असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन

0: शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष PP चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBIकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
3: श्रोते हो नमस्कार।
4: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक

0: दूरसंचार आणि माहिती समाज दिन, संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
1: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
2: हॅलो
3: हॅलो,
2: क्या हाल है?
3: बड़ा बुरा ये साल है.
0: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
1: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
0: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
1: डिजिटल जीवन रेखा, जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
0: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
1: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
0: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
4: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
5: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
4: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
5: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
4: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
5: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
4: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
5: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
4: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
5: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
4: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
5: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
4: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती
5: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
4: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
5: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
4: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
5: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
4: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
5: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
4: ढोल वाजे, दवंडी पिटे,
5: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
4: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
5: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
4: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश

0: किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
1: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
0: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
2: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
0: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पाण्यांवर कोरून ठेवले.
1: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
0: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
1: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
0: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
1: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, हाच तर पहिला नेटवर्क.
0: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
1: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
0: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
1: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
0: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते. कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
1: पायाला बांधलेलं छोटस पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
0: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणार.
1: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
0: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
1: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
3: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
0: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
1: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
0: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
1: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
0: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
1: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
0: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
1: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
0: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
1: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
0: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
1: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
0: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
1: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
0: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
1: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
2: संवाद क्रांतीत रेडिओ आणि दूरदर्शन.

0: प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्ती गीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1866 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते, पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र.
0: पेजर एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजर वर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजर वर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट सगळं एकाच डिव्हाइस वर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं. एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणार.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाईन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
3: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांती, आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
2: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक

0: प्रवास तंत्रज्ञान वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग संवादाची नवी दुनिया.
1: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
0: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
1: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
0: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
1: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
0: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
1: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
0: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
1: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
0: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रो बॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
1: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
0: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
1: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
0: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाये आणि आशिष सातपुते यांचं, निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी, सादरकर्ते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.

0: आप सुन रहे हैं
1: श्रोत्यो विविध भारती मुंबईच्या कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत. तत्पूर्वी जाहिरात आणि संदेश.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
1: श्रोतेहो बालजगत या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेली श्रेया श्रीकांत शाईवाले या बालमैत्रिणीशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: काहीतरी विशेष आवड असते, छंद असतो आणि तो त्यांनी अगदी कटाक्षाने जोपासलेला असतो. तर अशीच एक बालमैत्रीण तुमच्या भेटीला आली आहे बरं का. आपण तिची ओळख तर करून घेऊया. तिला काय आवड आहे, कोणत्या विषयात तिला जास्त गोडी आहे, कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तिने भाग घेतलेला आहे, सगळं आपण तिच्याकडून जाणून घेऊया. तर तुझी ओळख आमच्या बालमित्रांना करून दे. तुझं नाव सांग.
1: माझे नाव श्रेया श्रीकांत शैवले आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव आर्या चाणक्य विद्यालय धाराशिव आहे.
0: अच्छा, तर श्रेया श्रीकांत शाईवाले ही बालमैत्रीण तुमच्या भेटीला आली आहे बरं का. आणि ती आर्य चाणक्य विद्यालयाची विद्यार्थिनी आहे, 7वीत शिकते. तर श्रेया, तुझं खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: मला सांग श्रेया, तुला आता शाळेला कोणते कोणते विषय आहेत अभ्यासाला बरं?
1: मला सायन्स, इंग्लिश, मॅथ, मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, कलाकार अनुभव.
0: बरं. आणि तुझं माध्यम?
1: सेमी इंग्लिश.
0: सेमी इंग्लिश आहे. बरं, म्हणजे सायन्स आणि मॅथ्स हे इंग्लिश मधून आहे. बरं. आणि तुला कोणता विषय जास्त आवडतो?
1: मॅथ.
0: आणि काय बनायचंय मोठेपणी? मग
1: मोठेपणी इंजिनिअरिंग करायची आहे.
0: अरे वा, खूप छान. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. बरं, मला सांग तुला काय काय आवडतं, तुला कोणते छंद आहेत आमच्या बालमित्रांना सांग.
1: मला बासरी वाजवायला आवडते, पुन्हा रांगोळी काढायला आवडते.
0: बरं.
1: चित्र काढायला आवडतं.
0: आपण एक एक छंदाची ओळख करून घेऊया. आता बासरी तू सांगितलंस, कुठे शिकली आहेस बरं?
1: मी समितीत.
0: बरं. नियमित जातेस?
1: हा, रोज रात्री ऑनलाईन क्लास होतो.
0: आणि किती वर्षापासून शिकतेस?
1: 5वीपासून.
0: बरं. काय ऐकवशील बरं आमच्या बालमित्रांना जर बासरीवरती ऐकवायचं असेल?
1: अच्युतम केशम.
0: चाल.

0: खूप छान. आणि ह्याची प्रॅक्टिस तू कशी करतेस?
1: रोज प्राथमिक पाठ वाजवायचे, सारेगम, पुन्हा सा वाजवायचा, रे वाजवायचं.
0: श्वास खूप लागतो.
1: हा,
0: आणि असं म्हणतात ना की लय पण निघायला पाहिजे, बेसूर पण व्हायला नकोय. जे तू आता खूप छान वाजवलंस, तुला पण ह्याची गोडी कशी काय निर्माण झाली?
1: म्हणजे पहिले मला एक शिकवणारी कल्याणीताई म्हणून आहे, ती शिकवत होती. मग ती वाजवताना खूप छान वाटत होतं, मग त्यामुळे मला पण आवड निर्माण झाली त्याची.
0: बर, कधी तुला असं कोणी रागावलं किंवा तुझा मूड नसेल तर तू वाजवतेस का बासरी?
1: हा.
0: आणि मग फ्रेश वाटत असेल तुला?
1: हा.
0: अरे वा, खूप छान. बर, आणि तुला दुसरा एक तू छंद सांगितलंस की तू चित्र काढतेस.
1: हा.
0: कशा प्रकारचे काढतेस बरं?
1: म्हणजे कृष्णाचं, महादेवाचं काढलंय, अजून बासरीचं काढलंय, असे भरपूर.
0: बघून चित्र काढतेस की मनानेच काढतेस?
1: बघून काढते.
0: आणि रंग कशा प्रकारचे भरतेस?
1: शेडिंग.
0: बर, वॉटर कलर असतात की पेन्सिल कलर असतात?
1: पेन्सिल कलर.
0: वा, छान. दोन्ही गोष्टीसाठी खूप एकाग्रता लागते. चित्रकला पण असू दे किंवा वाजवणं असू दे की त्या सुराकडे. चित्रकलेचं म्हणशील तर त्याचं, कृष्णाचं किंवा रामाचं म्हटलं तर व्यक्तिचित्र आहे ते सगळं तुला लेआउट करायचं, त्याच्यामध्ये रंग भरायचे, हे सगळं. आणि बराच वेळ जातो ह्या गोष्टीसाठी. तुझ्या शाळेची वेळ कशी असते आणि तू वेळ कसा काढतेस मग?
1: पहिले 7:30 ते 1 पर्यंत शाळा असते. आल्यानंतर फ्रेश होऊन जेवण करून अर्धा एक तास हे करायचं आराम, आणि मग 2 ते 4 अभ्यास करून नंतर अदर ऍक्टिव्हिटी करायच्या.
0: बर, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे खेळणं आहे, टीव्ही बघणं आहे, किंवा घरात आईला मदत करतेस का कामामध्ये?
1: हो, करते.
0: बर, मग ह्याच्यासाठी कसा वेळ काढतेस तू?
1: अभ्यास वगैरे सगळं झाल्यानंतर आईला मदत करायची थोडी कामात, मग नंतर आपल्याला जे करू वाटेल ते करायचं.
0: वा, बरं. श्रेया, मला सांग तुझ्या घरी कोण कोण असतं ग?
1: माझ्या घरी आई, बाबा, दिदी, आजी, आजोबा, काका.
0: अरे वा, दीदी म्हणजे कितवीला आहे तुझी?
1: दीदी आता इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर करते.
0: म्हणजे तिचं तुला चांगलं मार्गदर्शन मिळत असेल.
1: हो.
0: बर, बाबा आणि आई काय करतात?
1: आई हाऊस वाईफ आहे आणि बाबा शिक्षक आहेत.
0: अरे वा, छान. तुझ्या घरातलं वातावरण छान आहे तर, आजी आजोबा वगैरे आहेत. बर, आजीची आणि आजोबांची तुला तुझ्या कुठल्या जडणघडणीमध्ये मदत होते? त्यांचं कसं तुला प्रोत्साहन मिळतं? कसं शिकवतात, काय सांगशील?
1: गोष्टी सांगतात, श्लोक शिकवतात.
0: बर, एखादा श्लोक म्हणून दाखव बरं.
1: हो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सह

0: पुकाचे जीवनकरी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जानी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ।
1: वा, आणि लाड कोण करतं विशेष?
0: आजी आजोबा आई बाबा
1: सगळेच लाड करतात। आणि रागवतं कोण काही चुकलं तर?
0: आई बाबा
1: दोघही रागवतात। अभ्यासात काही राहिलं किंवा कधी कुठे काही चुक

0: मानापमान या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं कृप खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. श्रुतीहो नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात. चित्रपट आहे अनाडी.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण एकत्र आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया राजा या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात, समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

जान तेरे नाम या चित्रपटासाठी नवा बारजू यांचं गीत आपण ऐकलत साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात, आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

आणि श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत. गीत बहार या कार्यक्रमात आज आपण अनाडी, साजन चले ससुराल, राजा, जान तेरी नाम आणि फर्स्ट लव लेटर या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकली. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजते वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथम आधी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे. आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना, आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचं. पण ते का करतोय हे पण

0: आपल्याला लवकर समजायचं नाही ना असं का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून त्याच्याशी हे करून तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही याचा त्याला त्रास होतोय पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
1: बरं बरं.
0: त्यावेळेस होतं तसं वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही ह्याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि ह्याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा ऍक्यू टेस्ट करूया.
1: बरं.
0: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र ह्याचं आपण काहीतरी केलं
1: पाहिजे, विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
0: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्ट मध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
1: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी
0: म्हणजे काय, म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
1: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
0: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठंतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
1: बरं.
0: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं आता आपण काय करायचं. रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही, 8 दिवसातून एकदा मी घालायचेच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
1: अपंग करणं
0: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी
0: केला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घेरे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं
0: घडवणार.
1: शेवटी तुम्ही आई होता त्यावेळेला आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे, आज समाजात जायला एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचना आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याची आपले अंडरगार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची

0: ते यायला पाहिजे, मग ते कसं येणार? तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं. हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं. त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय. त्यामुळे सकाळी मी त्यानं पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे. त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही. आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंतरुण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं.
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेला. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे.
0: आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे.
1: हा.
0: आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात. शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं. आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत. म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटचे औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले. तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
1: बरोबर.
0: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात वापरूया,
1: ह्याच्यात वापरला पाहिजे.
0: हा, मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: राग कमी करायचं तर
0: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं, त्याला पळवायचं.

0: मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे, म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं, पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायचे.
1: बरोबर.
0: पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या,
1: अरे बाप रे.
0: असं त्याला ती सवय लावली होती.
1: हाँ,
0: त्यामुळे तो व्यायाम आपवायचा
1: व्हायचं.
0: असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात.
1: बर.
0: फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं. तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि
1: बर.
0: स्विमिंग सुरू केलं.
1: अरे बाप
0: आणि
1: रे.
0: अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो,
1: अरे वा.
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण
1: बर.
0: त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला न्यायला पाहिजे,
1: बरोबर
0: ह्याला कुठं
1: बरोबर
0: ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला,
1: वा.
0: धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला.
1: बर.
0: म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्यासोबत कराव्या लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल,
1: बर.
0: मग ती येण्यासाठी त्याच्या मागं हा धरून पळायचं.
1: बरोबर
0: बरेच लोक मला खूप काही काही म्हणत होते
1: बरोबर.
0: की बघा
1: काय
0: कशी
1: करतात ते.
0: पळतीये,
1: हा
0: तिला काय
1: हा
0: वाटतंय का, म्हणजे बऱ्याच
1: हा
0: गोष्टी होत्या.
1: बरोबर
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येतंय तर ह्यालाही येऊ शकतं,
1: बरोबर बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं,
1: अरे वा, खूप
0: म्हणजे
1: छान.
0: त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला, तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता. आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला,
1: वा.
0: शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
1: पण ते घडलं
0: पण
1: तुमच्या
0: सतत
1: अथक
0: प्रयत्न.
1: प्रयत्नांनी
0: हा
1: घडलं.
0: सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच नक्कीच.
0: खरंच आहे, म्हणजे
1: खरंच खूप
0: मलाही
1: छान.
0: अजून तुम्हाला मी सांगती आहे पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगती आहे. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं,
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं
1: नक्कीच.
0: आणि
1: तुमच्या
0: अजूनही तो.
1: प्रयत्नांचं ते यश आहे म्हणायला पाहिजेत.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं त्याची मिसेस आणि ते, पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार, पण ती पण खूप सांभाळून घेत होती अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हटलं काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या.
0: हा, आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही, माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काय नाही म्हणले, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे हा साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना, पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्याला मदत करणार, तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं, माझा मुलगा असा आहे, सगळं सांगितलं. आणि मला ती क्लिअरिटी

0: ती आवडती म्हणजे कुठेही
1: आहे ते खरं सांगून
0: खरं सांगायचं किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा
0: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाहीये
1: करायलाच पाहिजे
0: आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे हे नको लक्षात घेऊस
1: बरोबर
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस
1: तुझी मनाची तयारी बघ
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते तुला किती पाहिजे तो पिरियड देते पण तुला कोणी कंपल्शन करतंय कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा
1: नाही दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे
0: आणि नियम असा आहे ह्या मुलांच्या बाबतीत पण जी आर आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची
1: बर
0: असा होता पण 2016 नंतर असा जी आर आला की पालकांची संमती मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय तर या मुलांची तुम्ही करू शकता
1: बर
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं मग त्या सगळं आहे कायद्यानुसार मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही म्हणजे करूया आणि मग हिचाही होकार आला सगळे तयार झाले सगळं झालं त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये
1: बरोबर
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत ओंकार आणि गौरी म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणता तसं
0: रबने बनाई जोडी आणि दोघंही खूप छान पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतलीय
1: बरोबर
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतलीय त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं
1: बरोबर
0: थोडं अवघड होतं
1: बर
0: पण प्रयत्न करत होते मी सांगायचे पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली
1: बरोबर
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे
1: अगदी अगदी
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा
1: बरोबर
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात
1: वा आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात आणि सुदैवानं त्याचं नशीब तुमचंही भाग्य की त्याला साथीदार तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे त्यांचं उत्तम आज चालू आहे हीही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात शिक्षण असेल मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच श्रोते हो मैत्रिणींनो आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा रनिंग म्हणा यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं सिल्वर मेडल मिळालं तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच इतकं मोठं पदक इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे काय सांगाल
0: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं पण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय त्याला जरा पट्टा बांधा खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे खूप रडायचे मी खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅग जायचे म्हणजे नाही आता काही

0: होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळ येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही.
1: जेव्हा
0: लढायचंय, हा लढायचंय, आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
1: बरोबर,
0: काय त्यावेळेस लढायचंच आहे. आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचा बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला चेन्नईला गेला.
1: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं नाहीये. त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या
0: असणार.
1: कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून
0: घेतली होती
1: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी
0: ठरली होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच, म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार
1: नाही,
0: त्याचा पासपोर्ट आलाय. ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं. आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं हैदराबादला होता, हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात, आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
1: बरोबर,
0: त्यामुळे तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्यासोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं. आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं.
1: वा वा,
0: आणि खरंच ते तपासलं गेलं. आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आप कोण खा म्हटलं की खाणार, आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो.
1: बरोबर,
0: आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं. त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं, परत दुसरा कॅम्प होता तिथेही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच,
1: बरोबर,
0: त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर अशी शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांच आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक जणांच्या शुभेच्छा, कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात, तर तशा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रुल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं, तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना. कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढचा टप्पा आला की पुढे येतात त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं ते नेणं, म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं. पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
1: तयारी करून
0: ती सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं तिकडे आम्ही पोहोचवलं तिथेही खूप त्रास झाला. आणि

0: जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्यासोबत ते कोच होते तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते. म्हणजे त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया
1: खरं
0: जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं
1: बरोबर
0: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय.
1: खरं
0: म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
1: बरोबर
0: कारण भारताबद्दलचा जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय तर ते सरळ मला म्हटले अरे आप क्यों रो रही हो हमारे साथ है वो बच्चा क्यों तकलीफ नहीं उसे होगी. मला काही बोलता येईना ना नाही नाही म्हटलं पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
1: काय करेल
0: कसं वागेल तिथे कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
1: विचार
0: सगळ्या गोष्टीनं विचार होते आणि त्या सगळ्या विचारातून
1: पार जेव्हा त्यांना मेडल मिळवलं
0: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते रिचार्ज मारलं पाहिजे हा सगळा प्रकार होता आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे. आम्हाला कळायचंच नाही की काय हे म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतं हा खरंच म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातला भाग नाही
1: बरोबर
0: तर ते काय कळायचं नाही आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार मम्मी म्हटलं बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते मिल्खा सिंगला भेटायचंय ना मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत त्यामुळे तुला मेडल आणायचंय मग ते कसं येणार मग उद्या येणार तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
1: कमाल करून दाखवली
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं त्याचा फोन येतोपर्यंत त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन एक सिल्वर आणि एक गोल्ड असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही खरंच तुमच्या ह्या कष्टाचे जिद्दीचे संयमाचे सगळ्याच हे खरं तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
0: झाली
1: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
0: चिकाटीने मी आकाशवाणीला धन्यवाद देते कारण आकाशवाणी हे घडलं
1: बरोबर त्यातून ती लिंक
0: लागत गेली
1: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव खरी श्रीमंती काय आणि लोक मोठी होतात ती कशामुळं निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं आचार विचारांच्यामुळं ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
0: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
1: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का.
0: करायचंच आहे म्हणजे आता हे चालूच आहे पण माझी अशी खूप इच्छा आहे की ह्या मुलांना एवढं आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं पण यांना कुठं नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
1: म्हणावं
0: जे हा म्हणजे आता तुम्ही आज आपले काही काही प्लेयर्स असतात त्यांना
1: सवलती
0: आहेत
1: काही योजना
0: असतात
1: बरोबर
0: हा पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा तर त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही पण ही जी मतिमंद आपण आता

0: प्रतिबंधा का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध,
1: फिजिकली हँडिकॅप
0: हे येतातच, कर्णबधीर, मुखबधीर, पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही, म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल, कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे, पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी
0: उपाययोजना करावी, की त्यांची औषधं असू दे. योजना भरपूर आहेत, पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत, की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल, की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते.
1: बरोबर.
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभारायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय, त्याच्यासाठी त्याला मदत करा.
1: बरोबर.
0: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही, तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
1: बरोबर.
0: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
1: बरोबर.
0: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी अशा
1: समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक
0: आहे,
1: आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी उपाययोजना किंवा सर्वांनी
0: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
1: जबाबदारी आहे,
0: जबाबदारी आहे.
1: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं केलं
0: पाहिजे.
1: खूप महत्वाची गोष्ट,
0: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
1: नक्कीच.
0: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत, तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
1: बरोबर.
0: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
1: नक्कीच.
0: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: कारण ते मागू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
1: खरं.
0: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता, तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं, ते पूर्ण होतं.
1: बरोबर.
0: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
1: बरोबर.
0: तसं होत नाही, मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या
1: झेपत
0: नाही. मतिमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यम वर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत,
1: पण त्याला सर्वांची साथ,
0: सगळ्यांची, सगळ्यांची. आज म्हणजे
1: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं, महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत
0: असतात.
1: पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना,

0: म्हणूनच समाजाला म्हणेन मी, काय सांगाल, एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शन पर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये, खरं तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं, प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना, प्रयत्न हे रत्न आहे,
0: बरोबर.
1: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
0: बरोबर.
1: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
0: नक्की.
1: आणि आपल्या स्वतः पहिला स्वतःमध्ये बदल केला
0: की
1: सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मीच सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे, पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली, याचा जो आनंद आहे
0: तो
1: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतो ना, हे केलं म्हणजे गंगा नहाय गए, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले. मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते. म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली.
0: नक्कीच, नक्की
1: असं झालंय.
0: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळे माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्यास पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडंच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र, निरोगी, टवटवीत आणि

छानपैकी मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधीची नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरलीय असं काही दिसलं नाही. मनात आलं कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढा प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं. अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं असं काहीसं वाचलं होतं, तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं असाच जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती. मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे ते वेल कापले गेलेच. सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना आडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघते जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मिळालेलं ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरटं बांधतात. काही दिवसापूर्वी तिथं एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं अगदी जोरात. घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेले तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात. पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील. आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं.
असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात.

0: अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का? किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा, तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर? पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात, पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात, पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं, बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताचं पण हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप

0: पे लिख दो हवाओं के नाम।
1: आपको संगीतकार बताने हैं श्रोताओं,

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
0: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80 रुपये 9 पैसे, गझियाबाद आणि नोएडा इथं 88 रुपये 70 पैसे, गुरुग्राममध्ये 85 रुपये 12 पैसे इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय। या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा, तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय। एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोयली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली। संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे

मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपर

0: लूटफाटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतू शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा

मंडई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती एनएसडीएलनं दिली आहे. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित

स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली, तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली, त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी धाराशिव केंद्राने ते सहक्षेपित केले. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात हतकरदी आपणे या चित्रपटासाठी चष्पिंदर नरुला यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आनंदराज आनंद यांचं.

खेळातील नेकहा या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील संजय छेल यांची गीतरचना पण ऐकलीत. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कृष्णा कॉटेज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं निलेश मिश्रा यांचं गीत.

चेहरा या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनु मलिक यांचं. कार्यक्रम यानंतर ऐकूयात जुदाई या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना. संगीत नदीम श्रवण यांचं.

या बरोबरच गीत गुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. प्रथम युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 6:00 हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स

0: म्हणजे गोळा बेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणूनचे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत. या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या विषयातील तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स सीए सीएस आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. युवक मित्र मैत्रिणींनो आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि सीएससीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये. पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
1: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
0: बरोबर.
1: यामध्ये सीएसीएस सीएमए हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं असं. आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडंसं श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
0: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग सीए आणि सीएस याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे सीएसीएस फक्त करिअरच्या संधी आहेत का?
1: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की सीएसीएस किंवा सीएमए याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय आहेत असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल सेमी इंग्लिश असेल इंग्लिश मीडियम असेल किंवा सीबीएसई वगैरे स्टुडंट्स असतील सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
0: ओके.
1: या कोर्ससाठी अत्यंत हुशाऱ्यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा. 8+8+8 8 तास चांगला अभ्यास करा. 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काही फार अवघड नाहीये म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
0: मला वाटतं सर अत्यंत अवघड समजले जाणाऱ्या कोर्सेसचं अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
1: खर तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा आमच्या सब्जेक्ट असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे 3 आमचे प्युअर कॉमर्स साईडचे सब्जेक्ट आहेत अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. सीबीएसई स्टुडंट असतील तर बिझनेस स्टडीज. ओके. तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते तुम्ही जो म्हणला ना हिशोब हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता 2 विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत. एक तर असतो मॅथमॅटिक्स ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना एसपी सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा एसपी घेऊन पुढे करिअर करू शकता. त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साईडचं जे मॅथ्स आहे ना हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे.

0: कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे. सो समजायला फारसं अवघड नाहीये. हा आता तर स्टेट बोर्डच्या त्यांच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साईडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये. आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साईडला आता आयटी पण आहे. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली बीसीएच्या वगैरे एंट्रन्स देऊन बीसीए एमसीए करून आयटी मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
1: तोही एक ऑप्शन आता सुरू झाला आहे,
0: कॉमर्स साईडला अवेलेबल आहे. तेव्हा मॅथ्स चांगला असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही एसपी घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
1: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
0: दहावीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या. कारण मॅथ्समध्ये थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
1: बरोबर.
0: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
1: बरोबर.
0: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं
1: फायदा होतो.
0: पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. तर आता सीए आणि सीएस या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात. म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा म्हणजे 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं सीए किंवा सीएस पूर्ण करू शकत म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती?
0: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल. समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला, ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीए मी इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळाला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर बारमाही प्रॅक्टिस झाली. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीए सीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबच्या रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोले एमआयडीसी आहे, गोकुशरगाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणून सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये. आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण
0: नाही.
1: बरोबर. तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर घडू शकतं
0: कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर. सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला एक कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे. तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा. किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले 3 रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा. एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्याच तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये. तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही

0: बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. हल्ली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी माणसं हवेत, सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब्स अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर त्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे तर आपण दोन प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटची आणि अदर देन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएचे कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते 12वी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे 12वी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केट मधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात, अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
0: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
1: बरं,
0: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्याला लक्षात येईल की ह्याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्यांनी 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतर जर एखाद्याने ठरवलं, मग थोडक्यात आता एखादा मुलगा 12वी झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीचा अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
1: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
0: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारीत पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
1: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबरमध्ये 3 सब्जेक्ट देता
0: येतं. अगदी एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
1: बरं,
0: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो. मंथली 3000, 4000 किंवा 5000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहित धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या.
1: ओके,
0: मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष. आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
1: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर

0: अकरावी बारावी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही.
1: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
2: बरोबर.
1: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायची आहे? तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
2: ओके.
1: सो ह्या दोन्हीपैकी एक, आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे ट्वेल्थ नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
0: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
1: बरोबर.
0: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
1: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल, आणि सध्या आता काय आहे की कंपन्या भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोलमध्ये असेल किंवा तिथं एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न नाही. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी द्या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
2: ओके.
1: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके. आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडस त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही पण मला लॉ चालू शकेल. किंवा एलएलबी प्लस सीएस हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
0: त्याच्यात किती वर्ष जातात?
1: एलएलबी तर तुम्ही 12वी नंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला मी प्री लॉ म्हणतो. एलएलबी कम्प्लीट होईपर्यंत सीएस पूर्ण होतं.
2: ओके.
1: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
0: सर, आता भारतात सीएच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
1: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर युके मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर युएसए मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर सीए आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी सीपीए म्हणून, युएसए आहे तर सीपीए आहे, आणि युएसए मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून एसीसीएचा विचार केला जातो. त्याचबरोबर युएस मध्ये सीएफए म्हणून आहे, आणि सीएमए मध्ये म्हणून पण आहे. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्याविषयी तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे, मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीजमध्ये ह्याचं ऑफलाईन, ऑनलाईन. पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाही. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेस ना, आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं.
2: बरोबर.
1: म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे.
2: Okay.
1: काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडस अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काय फारसे नाहीयेत. म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा.
2: बरोबर.
1: अदरवाईज तुम्ही सीए करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला युकेला जायचंय किंवा युएसला जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3 ते 4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2 ते 3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाईज काय, तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
0: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
1: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
2: बरं.
1: एक तर आपले भारतातले सीएसए सीएमएचा विचार करा, बीबीएच मला एंट्रन्स द्यायचंय त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही. काही इन्स्टिट्यूट्सनं की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर

0: 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचंय आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो मग की जर युकेला जायचं असेल तर एसीसीए हा चांगला कोर्स आहे, युएसला जायचं असेल तर सीपीए सीएफए किंवा सीएमए आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यांच्याकडे पण सीए आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहे? मग आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं सीएला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही सीएला आहे असं नाहीये. तसं यांची फर्स्ट लेवल आहे, त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वी नंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक जॉईन घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर, आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडंसं टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडंसं कला क्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे हे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही बिझनेस रिलेटेड सांगा लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का, किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स, हा तर कॉमर्स हा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल असणे असतात त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एकतर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता असं आहे. तर ह्या 1-2-3 गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा. आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये, म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसा आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा. स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके तुला हे आवडू शकतं. तिसरं प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 इयर्स इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला, स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमातून झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

ध्रुववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेंत लगेच 6:10 कार्यक्रम मैफिली गझल, 6:30 कार्यक्रम सुगम संगीत, सायंकाळी 7:15 लोकनाट्याच्या कार्यक्रमात कशी केली ग बाई करणी या लोकनाट्याचा भाग पाहिला आपण ऐकू शकाल, सादर करत्या माया जाधव. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात मौजे गावसूद जिल्हा धाराशिव येथील रामकृष्ण भजनी मंडळ यांनी गायलेले अभंगाणी गवळणी आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

आज रात्री 9:30 अखिल भारतीय नवनाट्यमचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही प्रक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम गोल्डन हिट्स. श्रोते होती आमच्या या प्रसारणसभेत प्रसारित आणि प्रक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:50 6:05 मंगलप्रभात अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात उन्हाळ्यात कोंबड्यांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं.

उद्या सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दुलकला 6 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित

कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू। सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम, दरम्यान सकाळी 8:15 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:00 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सक्षेपित करू। सकाळी 10:00 कार्यक्रम मिश्र संगीत, 10:30 गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11:00 कार्यक्रम मैफिले गझल, 11:30 गीतभार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। उद्या दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू। त्यानंतर दुपारचे 1 ते 5:00 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सक्षेपित करू। दरम्यान दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू। उद्या 5:00 गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सक्षेपित करू। 6:05 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल। 6:10 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल। उद्या 6:30 संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात धाराशिव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल। सादर करते किशोर पवार। 7:00 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सक्षेपित करू। 7:30 घरशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात प्रथम खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पूर्वतयारी याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणेकर यांचं। त्यानंतर आरोग्य सल्ला या सत्रांतर्गत खोकला याविषयी डॉक्टर अविनाश नागने यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल। त्यानंतर हवामान अंदाज वाचक स्वर पल्लवी निपाणेकर यांचा, निवेदन अनिता तांबे यांचं। रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रमोद श्रीधर जोगदंड आणि सहकारी यांनी गायलेली भीमगीतं आपण ऐकू शकाल। 9:00 विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सक्षेपित करू। रात्री 10:00 हॅलो आपकी पसंद हा पुढील कार्यक्रम, संवादक सुवर्णमाला कांबळे। या सर्व कार्यक्रमांबरोबरच दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील बातमीपत्र आम्ही नियमित वेळी सक्षेपित करू। श्रोते व युवती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। 6:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मैफिले गझल। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मुकेश यांच्या स्वरातील इंदिवर यांची गझल।

मेहदी हसन यांच्या स्वरातील मुनीर नियाजी यांची गझल आपण ऐकलीत. संगीत होतं हसन लतीफ लिलक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गुलाम अली यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली हसरत मोहनी यांची गझल.

याबरोबरच मैफिल गझल हा कार्यक्रम इथे संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. सुगम संगीत या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या स्वरातील अरुणा ढेरे यांची गीतरचना, संगीत मिलिंद जोशी यांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19.
5: सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील सुगम गीत. गीत आणि संगीत अशोक पत्के यांचं.

0: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल.

0: कराड चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या स्वरातील अरुणा ढेरे यांची गीतरचना, संगीत मिलिंद जोशी यांचं.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: सुगम संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील गीत. गीत आणि संगीत अशोक पत्की यांचं.

याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. प्रथम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरील जाहिरात आणि संदेश, त्यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम जाहिरात आणि संदेश.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
1: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयने सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवड श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर

दगडी भिंतीवर कोरला आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दुरुस्त पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओरोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्ज पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण

0: असा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: RBI म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल. झाली सोय.
4: कशाची?
2: बँकेच्या फीची.
4: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: RBI म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
6: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
5: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
6: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
5: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती.
7: श्रोते हो डोह या

श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्यासोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा BLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये, आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या SIR किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
1: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहेत. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो SIR झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो BLO आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे

0: तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इनोग्रेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इनोग्रेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं, म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या एसआयआर साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआयआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो एसआयआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळं 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे बीएलओ आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा बीएलओ स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो.

0: voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील, तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे?
0: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालं नाही म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक तिथे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावायचे आहेत आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा 2025 ते 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती आणि त्याप्रमाणे आम्ही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात प्रशासकीय विभाग आहेत या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही

0: काही ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
0: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकनाट्याच्या कार्यक्रमात कशी केली ग बाई करणी या लोकनाट्याचा भाग पहिला, सादरकर्त्या माया जाधव.

0: वा वा वा वा आवडे वा. आज तू आमचा दिल एकदम खुश केलायस. हा गे कंठा तुला बक्षीस.
1: मला ना ग तुमचा कंठा.
0: अगं मग तुला काय हवंय ते सांग आवडे. आज आम्ही तुला अगदी निरीक्ष करून सोडतो.
1: हे बघा उद्याच्याला याल न परत.
0: उद्या याल म्हणून काय विचार देस. अगं तू म्हणत असलीस तर इथंच मुक्काम ठोकतो कायमचं.
1: नग नग नग नग नग मुक्काम नका ठोको. पर उद्याच्याला याल नव त्या टायमाला 10-12 इड घेऊन या.
0: बर
1: लई ग्वाड लागला बघा तुमचा इडा.
0: अगं 10-12 इड काय घेऊन बसलीस. इड्याची अख्खी करंडीच घेऊन येतो बघ तुझ्यासाठी. हा येऊ मी मग. राम राम.
1: ओ आवडूजीराव अहो या की आता बाहेर किती वेळ लपून बसला.
2: शाब्बास आवडे शाब्बास. मानलं बर का तुला. हा
1: नाही ना.
2: अग त्या परदानान दिलेल्या इडात मोठ्या युक्तीन तू माझ्याकडे फेकलास.
1: मग
2: हे बघ आता या इड्याची तपासणी करून घेतो आणि त्या परदानानं नेमकं कुठलं गुंगीच औषध वापरलंय ते शोधून काढतो. हे बघ तो परदानजी उद्या येणार आहे तेव्हा त्याला असाच घोळात घेऊन बोलता कर. मी महाराज आणि राणी साहेबांना घेऊन आधीच आत लपून बसतो आणि मग त्या प्रधानाचं पित्त उघड करतो. आणि बाग बर जाऊ का मी. जाऊ
1: म्हणे जाऊ का मी. काम पुरत मामा ना ताक पुरती आजी होय. मी काम झालं की मन जाऊ का मी.
2: अग अग असं काय बोलते सावडी.
1: तुम्ही इडा खायला दिला ना त्याची नशा चढली मला.
2: हे अगं इडा तू माझा तसला नशिबाच माझा इडा नव्हता बाई.
1: तुमच्या इडाची नशा काय मला की नाही. तुमच्या फिरतीची नशा चढली हाय. असं जवळ ये की. अहो या की.
2: या
1: ना.
2: सोड सोड
1: नाही सोड.
2: सोड सोड.

0: महाराज तुम्हाला जाग आली, बरं झालं।
1: मला ती औषधाची पुडी द्या अगोदर।
0: नको नको, आवड्याला सांगितलं की ते राजवैद्याने दिलेलं पुडीतलं औषध तुम्हाला अजिबात द्यायचं नाही। घ्या, हे चाटण घ्या। हे चाटण चाटलं की कसं चटपटीत वाटेल।
1: चटपटीत? ते चाटण तुम्हीच चाटत बसा, मला राजवैद्या वैद्यांचं औषध पाहिजे।
0: अहो, पण आवड्याला सांगितलं।
1: आवड्या कोण माझ्यावर हुकूम गाजवणार?
2: आवड्या हजर आहे सरकार, मी आवड्या। महाराज हुकूम नाही गाजवत महाराज मी, पण आपल्या तब्येतीची काळजी घेतोय आम्ही।
1: अरे वा, राजवैद्याचं औषध बंद करून चांगली काळजी घेते तुम्ही माझी।
2: क्षमा करा महाराज, पण राजवैद्यांचं औषध हे औषध नसून विष आहे।
1: काय
2: होय?
1: विष?
2: हा
0: विष
2: होय। अहो मी शोधून काढलंय, त्याला म्हणतात गर्द, म्हणजे ब्राऊन शुगर। हा ब्राऊन शुगर नावाचं ते विषच आहे।
1: पण ते राजवैद्य मला कशाला विष देतील?
2: त्याचं काय महाराज, आपले प्रधानजी मंत्री आणि राजवैद्य यांचा मोठा प्लॅन आहे। आपल्याला या विषारी साखरेची चटक लावायची। एकदा का आपल्या रक्तात या विषाची चटक लागली की ते मिळवण्यासाठी आपण काय वाटेल ते करायचं। हा अहो, इतकंच काय, तुम्ही आपलं राजवाडा, सरकारी खजिना, राज्य सुद्धा लिलाव कराल आणि मग प्रधानजीला आईतच या राज्यावर कब्जा करण्याची संधी येईल।
1: काय सांगतोयस काय आवड्या?
2: हा
1: काय भयानक चित्र रंगवलंस तू। मला यातलं एक अक्षर सुद्धा खरं वाटत नाही।
2: वाटत नाही, पण महाराज मी प्रत्यक्ष पुराणीशी गोष्ट आपणास दाखवणार आहे। फक्त एक काम करायचं, मी नेहमी तिकडे तुम्ही वर आणि साहेब यांनी यायचं।
1: छे छे छे छे, हा सगळा मूर्खपणा आहे, मी कुठेही येणार नाही तुमच्या बरोबर।
0: अहो असं काय करावं ते, तो एवढं सांगतोय तर जाऊन बघायला काय हरकत आहे।
1: ठीक आहे, होऊ द्या तुमच्या मनासारखं,

0: राजाचं मन वळवण्यात आवड्याला यशाल
1: यशाल
0: राजा राणीला त्यानं चोरून कोठीवर नेलं
1: कोठीवर नेलं
0: आवडीला नीट समद पडवलं
1: पडवलं
0: आणि ऐका पुढं कसं अगतीचं नाटक.

0: अवडीबाई आहेत का?
1: कोण हाय?
0: प्रधानजी आले.
1: अगो भैया प्रधानजी हवैया की आत तुमचीच वाट बघत होते. आणि काय हो एकलच आलात?
0: नाही म्हटलं तुझं खास निमंत्रण आहे तेव्हा एकट्यानच गेलेलं बरं काय.
1: हे अक्षी बरं केलं बघा, नाहीतर दुसरं कोणी असलं ना की मोकळेपणानं तुमच्याशी बोलताच येत नाही.
0: आमच्याशी तू कुठली मोकळेपणानं बोलायला ग?
1: का हो
0: तो आवड्या तुझा आवडता
1: पुरप त्या आवड्याच मेला उगाच पुढा पुढा पुढा पुढा करत असतो. तुम्ही तो इड्या दिल्यापासून की नाही माझा तुमच्यावर लई जीव जडलाय बघा.
0: खरच
1: खरच
0: खरच जीव जडलाय. आवडे

0: și zăvăierea.
1: Amineza.
0: Ata, ca că, ata tăr mă ales jiu zărla mănânt.
1: Voi, păr amii jiu la oaița, ani tu mi s-a dă pan bia naiță n-ai.
0: Are ho, visor lăzki, hege, tujea panacea vileacii achi cărândiz găun aloe.
1: Hu băia, achi cărândii? Păr ca eu, calcea vanis pană hait nava? Guard, nășilii.
0: Aga calcea vani ca e? Calcea vexia solid. Aga nuște ec pan zări khalăs nă, rătră băr nuște națătăs rășii.
1: Căi sangte să? Păr ca eu, părdanji? Asa, kai ghalta o tu mii apanat?
0: Ahe amci tie gammat.
1: Gammat?
0: Tu to vida kha mugwadi.
1: Mala sanga ki o tu mci gammat. Nai tar mala naga tu mci te pan. Gha parat.
0: Aga asa raghu hai.
1: Kai sangu naga mala.
0: Aga par raghu tis kasa la.
1: Nai tar kai? Ami tu mci orada jiu la vai ta. Arni tu mii matra hatsa rakhun vaga ita.
0: Hero, ata kai hatsa rakhun thi ula bo ami?
1: Hatsa rakhla nai tar kai? पानात काय घालता म्हणून विचारलं तर म्हणो हाय आमची एक गम्मत आम्हाला नाही सांगायची वय तुमची ती गम्मत
0: बर बुवा हे बघ तुला म्हणून सांगतो
1: हा हा हा
0: पण कोणाला सुद्धा बोलू नकोस
1: अच्छा बात नाही बोलणार
0: घरात कोणी नाहीये ना
1: मी हाय की
0: तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही ना
1: दुसरं कोणी नाही
0: म्हणजे कोणी ऐकत नाही ना
1: अहो मी ऐकते ना वय
0: तुझ्याशिवाय दुसरं कोणी ऐकत नाही ना
1: आता माझ्याशिवाय कोण असणार
0: हा मग तुला म्हणून सांगतो
1: सांगा सांगा
0: कुठे बोलणार नाहीस ना
1: नाही कुठे सांगणार नाही
0: हे बघ त्या पानात की नाही मी गर्द
1: म्हणजे
0: ब्राऊन शुगर नावाची साखर घातली
1: साखर
0: अगं ती साखर खाऊन माणसाला नशा येते
1: साखर खाऊन माणसाला नशा येते गो बया मलई महाग असेल नव्ह ती साखर
0: अगं तू कशाला त्या महागाईची काळजी करतीस
1: मग
0: अगं घे पाहिजे तेवढी आपल्याकडे फॅक्टरीच्या फॅक्टरी लागून गेलेली आहे
1: अगदी फॅक्टरी लागून गेली मग एक काम करा
0: काय करू सांग
1: ती फॅक्टरी एका म्हणजे लई पैसा मिळेल आणि मग मी की नाही तुमच्याशी लगीन करीन
0: माझ्याशी
1: होय
0: लगीन करशील
1: लगीन करणार
0: आवडे तू माझ्याशी लगीन कर
1: होय होय
0: अग राजाची राणी होशील राणी
1: या बया मी आणि राजाची राणी
0: राणी
1: ती कशी काय
0: अग आता आता मी राजा म्हटल्यावर तू माझी राणीच होणार का नाही
1: आव परदानजी पर तुम्ही राजा कुठे हाय सा तुम्ही तर हाय परदानजी
0: हो अगं पण लवकरच मी राजा होणार आहे
1: लवकरच राजा होणार केव कस
0: आता त्याच काय आवडे आता तुला माहित आहे का नाही
1: काय
0: आपल्या महाराजांना झोपेचा रोग झडलाय
1: होय पर त्याचा आणि ह्याचा काय संबंध
0: आहे ना तेच तर सांगतो अगं तो रोग नाही ह्या ब्राऊन शुगर मुळेच जोडलेला
1: आहे असं
0: मी राजावर ह्या ब्राऊन शुगरचा प्रयोग केलाय
1: काय सांगताय सर
0: अगं औषध म्हणून राजवैद्यामार्फत त्यांना हीच नशेची साखर खायला दिली
1: तुमचं आपलं काहीतरी राजानं नशेची साखर खाल्ली म्हणून तुम्ही हो कसं राजा होणार
0: अगं त्यात आमचा एक डाव आहे बर ते जाऊ दे बरं आपल्या नाश्त्या गोष्टीत आपला वेळ घालवती तू अशी जवळ ये बघू
1: आम्ही नाही जा आम्ही तुमच्यावर जीव लावायचा आणि तुम्ही मात्र आमच्या पासून डाव लपवायचा तुम्ही डाव सांगणार हाय की नाही बघा डाव सांगणार हाय की नाही
0: अगं पण तो डाव गुप्त आहे
1: तुमच्या गुपित ठेवायचा असेल तर तुमच्या जवळ जा तिकडं
0: बर बुवा सांगतो तुम्ही बायका म्हणजे
1: डाव सांगताय ना
0: हो तो डाव म्हणजे काय
1: म्हणजे
0: महाराजांना या ब्राऊन शुगरचं व्यसन लावायचं
1: पुढे
0: एकदा का त्यांचं व्यसन वाढलं की त्यांचा कोटा बंद करायचा मग महाराज या औषधासाठी तळमळतील तडफडतील त्यांचं शरीर रोगानं पोखरून जाईल
1: बर बर बर
0: हे औषध त्यांना मीच देऊ शकतो असं एकदा का त्यांना समजलं की ते हात जोडून माझ्या पुढे येतील माझ्या पायावर लोळण घेतील भीक मागतील गडबडा लोळतील आणि एकदा का ते असे माझ्या ताब्यात आले की मी त्यांच्याकडून राज्य घेऊन राणी सकट त्यांना कैद करीन आणि मग मी राजा आणि तू राणी
2: वा वा वा छान छान प्रभात प्रधानजी शाबास विश्वासाने राज्याची धुरा तुमच्या खांद्यावर ठेवली त्याचे चांगले पाऊल फेडले
0: महाराज राणी सरकार आपण आणि इथं
2: इथं तुमचा डाव समजून घेण्यासाठी आम्ही सुद्धा एक डाव टाकला होता आवड्या
3: जी सरकार।

0: राज्य राजवैद्य आणि मंत्री यांना ताबडतोब ताडाखाली अटक करा.
1: बरं,
0: असा आमचा हुकूम आहे.
1: जी सरकार, राजवैद्य आणि मंत्री यांची आधीच धरपकड केली आहे महाराज. पुरावा देण्यासाठी मी यांना मोकळं सोडलं होतं. कोण आले तिकडे? यांना ताबडतोब बेड्या ठोका आणि तांब्यात घ्या. तांब्यात नाही हो महाराज, चुकलो. ताब्यात घ्या. हा ताब्यात. आणि अजाबात घंटीवर सोडू नका.
0: घंटीवर सोडू? घंटीवर
1: म्हणजे बेलवर महाराज.
0: बेलवर सोडू नका. शाबास शाबास आवड्या, तू खरा या राज्याचा इमानदार सेवक आहेस. तुला मी वीरभूषण ही पदवी बहाल करतो.
1: महाराजांचा जय जयकार असो.
0: शाबास. नुसतीच वीरभूषण नाही, नुसतीच वीरभूषण नाही तर मरणोत्तर वीरभूषण. बरोबर राणी सरकार.
2: महाराज अहो महाराज, मरणोत्तर वीरभूषण म्हणजे मेल्यावर देतात ते.
0: मग त्याला आधी आपण मारू. मारू नको नको नको. त्याला मरणोत्तर वीरभूषण असं आहे होय. मग आता त्याला वीरभूषण म्हणतो. काय आवड्या?
1: वा महाराज वा. महाराज खरं सांगू का, मला कसली पण पदवी नको. द्यायचं असेल ना तर एकच माझं मागणं आहे.
0: बोल बोल, काय पाहिजे ते मग? आम्ही तुझ्यावर खुश आहोत.
1: हाय शपथ, खरंच खुश आहे ना?
0: एकदम खुश.
1: त्याचं काय महाराज, दारू अप्पू चरस गांजा गर्द असले अंमली पदार्थ
0: पाहिजे.
1: अहो महाराज, पुढचं तर ऐकून घ्या. असले अंमली पदार्थ आपल्या राजवड्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यातून हद्दपार व्हावेत. ताबडतोब अशी ऑर्डर काढा.
0: अरे वा वा वा, शाबास शाबास आवड्या. या मागणीनं तू मला आणखीनच आवडू लागलायस. आवडू? अरे आड्या, अरे आवड्या, अरे तुझ्यासाठी तुझ्यासाठी काहीतरी माग.
1: महाराज आता काय मागू बरं महाराज? हा आता माझं मागणं एकच आहे. तुमचं काम झालं ना? तुमचं काम झालं ना? मग राणी साहेबांनी तुम्ही घेऊन फुटा. फुटा म्हणजे राजवाड्यात जा.
0: आणि तू
1: आता काय सांगताय महाराज? काय विचारताय? मी जातो की माझ्या आवडीला घेऊन उसाच्या फडात.

कशी केली ग बाई करणी या लोकनाट्याचं भाग पहिला आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या माया जाधव. लोकनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: दामोदर शिरवाळे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात, संगीतबद्ध विठ्ठल शिंदे यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. जाहिरात प्रसारण सेवा.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
3: किडनी स्टोन, मुतखडा, इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी.
6: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

श्रोतो आमच्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात उन्हाळ्यात कोंबड्यांची गाव्याची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा पर्यंत शिकाल. संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं.

उद्या सायंकाळी 6:30 वाजता संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात धाराशिव जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवदास कांबळे यांची स्वर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग पाहायला आपण ऐकू शकाल. सादर करते किशोर पवार. आकाशवाणीचे धाराशिव केंद्र आहे. रात्रीच्या 8:05 होत आहेत. मराठीतून बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. VD सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं NID अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: NID एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब NID की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊंस अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा.
केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि वीस मंत्री शपथ

घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: भाव मनी जे दाटून येती, शब्द होऊनी साकारती. संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी.
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: श्रुतो प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
7: श्रुतो प्रसारित करत आहोत रामकृष्ण भजनी मंडळ गावसूद, जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायक आहेत किरण सत्यवान तेरकर आणि दादा भीमा पेठे. सहगायक सतीश बाबासाहेब भोसले आणि भुजंग जगन्नाथ भोसले. संगीत साथ तबला रमेश देवीदास पेठे आणि हार्मोनियम दादा भीमा पेठे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

मूळचे गावसूत जिल्हा धाराशिव येथील रामकृष्ण भजनी मंडळ यांनी गायलेले अभंगानी गवळणी आपण ऐकल्यात. याबरोबरच लोकरंग हा कार्यक्रम येथेच संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 विविध भारतीय या वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 17 मई सन 1951 में गुजरात के जेतपुर गांव में जन्मे पंकज उदास के
1: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अग सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकतं. युवराज देवव्रत. युवराज देवव्रत.
2: देवव्रत.
1: देवव्रत महाराज शंतनूंचा एकमेव

0: संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला
1: आहे. मला काहीच कळेना असं झालंय पिताश्री.
0: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे. अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली तर ते ज्या मार्गानं आले होते त्या मार्गानं परत जातील.
1: आणि खरंच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते. परंतु ते आमचं क्षणिक समाधान होतं. त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात.
0: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
2: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
0: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना.
2: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
0: युवराज. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
2: देवराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
0: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
2: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
0: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
2: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ढासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
1: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं. परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विद्यातनं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
2: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन
1: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास

0: एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
1: मी विचार करायला हवा होता.
0: अवश्य करायला पाहिजे होतात. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळवून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
1: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
0: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
1: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
0: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच.
1: मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे.
0: असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्य पुत्रानं एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत.
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे.
0: तोंडी विरोध? राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्र विद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते.
0: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं? तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान. जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा, तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता.
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते.
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पणाला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते माते. नीती असं सांगते.
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते काय?
1: नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण, कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते.
0: ते युवराज नव्हते, ते भरतवंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना, ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले.

0: त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का?
1: संभवता राजकारण, माते, राजकारण. राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म,
0: तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे, अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे, नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे, पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे, महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म. त्याची किरणं चमकायला लागलेली आहेत. शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते, एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावा लागेल? तर महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्रप्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला, एकमेव कारणीभूत. ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप, अभागी मी.
0: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले, मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म, आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असत, आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहतं. जय पराजय तिथे सुद्धा आहेत,

0: राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचा असा आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही। या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला। माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस, मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत। परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो।
1: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलत माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलत। शापित माते, राजमाते, माते, राजमाते।
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा।
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत।
1: मी देवव्रत, स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन। मी देवव्रत ही पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन। हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा।
3: पितामह, पितामह, पितामह।
4: अपना अपना कुरुक्षेत्र, ऋतुपर्णोदास यांच्या मूळ हिंदी नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आपण ऐकलत, ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र। मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी। यातील भूमिका आणि कलावंत: पहिला पहारेकरी मयुरेश पाटील, दुसरा पहारेकरी अनिरुद्ध जेरे, धीवर हरिहर म्हैसकर, सत्यवती सुप्रिया उकिडवे आणि भीष्म रवींद्र कुलकर्णी। सादर करते श्रीनिवास जरंडीकर। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।
5: आज आपण ऐकलात कार्यक्रम नभोनाट्य, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील। रात्रीचे 10 वाजत आले आहेत आणि थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत अखिल भारतीय संगीतका रवी बासरिया कार्यक्रम।
6: श्रोते हो, आयुष्य खूप सोपं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे। छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 वाजता। जगूया आनंदी।
7: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गोल्डन हिट्स। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात मेरे महबूब या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरातील शकील बदायुनी यांची गीतरचना, संगीत नौशाद यांचं।

ममता या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध रोशन यांचं. गोल्डन हिट्स हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मशाल या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीत रचना पण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बैराग

0: Billy, Billy, Billy, Billy.
1: जवानी दिवानी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातील आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शोर या चित्रपटासाठी वर्मा मलिक यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.

शोले या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातील आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गंगा जमुना सरस्वती या चित्रपटासाठी इंदिवर यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत अनु मलिक यांचं.

अमर अकबर अँथोनी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीत रवींद्र जैन यांचं.

या बरोबरच गोल्डन हिट्स हा कार्यक्रम इथे संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.